तू चंदरी मुचिनी गिरीती शिचिनी बेबी बर दिचिनी खिलाली जाऊन खिलाली जाऊन खिलाली मन किती हे रोनम खिलाली खिलाली जाऊनम खिलाली मन किती रोनम खिला